नमस्तंगाभिखे नमस्तंगालेखे नमस्तंगाकाये नमस्तंगाजाये नमस्तंगागंजे नमस्तंगापंजे नमस्तंगानामे नमस्तंगाटामे नमस्तंगाकर्मं नमस्तंगाधर्मं नमस्तंगानामं नमस्तंगातामं नमस्तंगाजीते नमस्तंगाभिते नमस्तंगाबाहे नमस्तंगाटाहे नमस्तंगानीले नमस्तंगानादे नमस्तंगाशेदे नमस्तंगागादे नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंग उदारे नमस्तंगा पारे नमस्तंग सोएका नमस्तंग नमस्तंग सोएका नमस्तंग अनेका नमस्तंगा भूते नमस्तंगा जूबे नमस्तंग नरकर्मे नमस्तंग नरभर्मे नमस्तंग नरदेशे नमस्तंग नरपेशे नमस्तंग नरदामे नमस्तंग नरकामे नमस्तंग नरताते नमस्तंग नरकाते नमस्तंग नरतुते नमस्तंगाभूते नमस्तंगालोके नमस्तंगाशोके नमस्तंग नरतापे नमस्तंगातापे नमस्तंग धर्माने नमस्तंग निदाने नमस्तंगागाहे नमस्तंगाबाहे नमस्तंग दरबर्गे नमस्तंगासर्गे नमस्तंग बरभुगे नमस्तंग सजुगे नमस्तंगारंगे नमस्तंगापंगे नमस्तंगागमे नमस्तस्तरमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग आजाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजबे नमस्तस्त अजबे आदेशंग आदेशे नमस्तंग अपेशे नमस्तंग धर्तामे नमस्तंग धर्वामे नमो सर्वगौने नमो सराभौने